उदयुन तिसनी ने ना हेनिन एना ने ना हल्लाम बेदुर नी दे तुक न था आतिब हमसे हेनिन तुंदे ती भदी दाने यत अरे तोंदे ने यदो विन न ने सरीव हमसे देत बाबरे तक के हाय तत्तांदे हेन मीने का शाल दोन देला देका तीन शाल दोन आफियती देका तीन शाल दोन दी मदाएव दाएन हमसे बते बाकायन हेनिन किम बारो निहाई मीने का हुआ नेफे मीने का हुआ नेवी मीने का हुआ बतो बाका इन वे न किम्बर तो तोंदे इकनायक तिकते ना हमसे उन हेनेन एकातीने गरे एकातीने उत्तुन तोंदे आन अशडिक तिरगा उन कलवायो यक्सातोक तो अशडिक तिलगा कलवायो यक्सीतो मल्ला तेन ते तिलगा थमी थोक दम सेतीत मल्ला फर्रे आई तोक निसरिकते कतियो बेन ओदोर मालो हवला वारे दौड़ते ने होक इमालो हवला दौड़ते ने होक दाए बुकनो होक दन्नी बे तो नाती दाए तो तोंदे उन उधई दाए बे देने न दाए दीम भेने तो न उम्बतु अर्रिव तोंदे हमसे हेनेन तो तोन दाए बुकनो नहीं ने देख तो तोंदे वाका इना किम बारू हमसे बारू लाभ तीखती एक शरीक लहने उन हवात कस्सो सारे गुआदो खुमतनी भवात कस्सो बारोक शंबी वो तुनारे दोई डावे तेनीन उम बरुक दाए विद्दायक बतु दो रंग करे हमता तिंदीसो व तुवीन व कसो हो बरुक बतियो व दिवनु व आको दी मदाए भृतिये तो करे उत्तुनाती दा इनहिनन तितोंदे उन उधई दाए वरीने उमलग्याम अब दाए विदात नि आया अरे दाई था आती विदात नि आया औरे ने ति व ला व मल्लो हो दाए विदात नि आया मल्लो हो दाए दाम तेनी अभी तुनाती दाए तो तुंदे दाए तिवरिये तोनात अरे तोंदे दाए वारा ना गवादी वो तिंदे एक उम्बा तो हमो इस्ते तोना हुआ ऐसे किश्चे वे बतोकन हमो इसा एदने तोन हमो इस्ते नहीं आया बतु हरी वे तोन तिकाती का सकते नहीं आया आन बतु तिंदे तोकन का सकते नहीं आया दीम उम्बा तो दाए बदाते तिंदे आया लतनिये खी मिंगित इशा वे बना हो लतनिये खी गादित उम्बा तो तिन ईरे हदित उन गुरमा की दात में आया अरे बतू हल्ला हरिवे न तिहा एक दाएब तिवारी आया हमो इसे तीत उम बतू हरिवे न कसकते तू न अरवात अरे गाल दिया वो अको दे तू बाकाय ताय तेरव तोरा ने मी मशायब दिया वेन उन तोन दे बतो बाकाय बतीसु का अलिया कान के थाय बतीसु का दाए कान के थाय ना ना तु तिंदिये उम बतू बरियोग दहसी इतनी तो न तक दुख का हिस्सी है हद उबदातनीक बतू तुंगर्रे आन दाए उबदातनीक बतू अफरा काते काती उम बरुक बाकाय वे न किश दी म बरुक दाए उबदाती है अरेतनी वे तो नाती दाए बरुक दाए दन्ने तो नातु हिनन उधायु नहीं तू न तू नहरुए कस्तु बरे ओक न दाए दाई न नहरु दाए उबदाती ने तरेनी तो न तू दंबिर तोक न कंतित ती तरने तरेनी तो न तुरंशी तोक न कंतित गद्दाम तीने अरेनी कस्तु तू न तू निसरी वे तुकन उधाई दाई दाई था आती दाई था आती बदामीन निया दोकना दीम बराग दाई दातीने अरेनी ला हुआ अवरे हुआ उत्तु बेडावी उधायोन हिनिन दाई दाईने अरेनी तू न तू निसरी वे भमूर शाल लहोक न संगी तुमागना इशाल लहोक न संगी अरे तो तू न तू ने हुआ भमूर हुआ शाल हमोई से नोकना हिनिन बेत तो नाती दाए तोन थकाना तो नाती सगी न तो देने दे तुकना बिम बात हमसे हिनिन तू न तो हदीद नए तो तुंदे हुआ कक अलवा है तो तोंदे दाए वारे मियादी हदीद नहीं तू न हन तुने सरी हुए तुकना दे तो दाए ने का दाए तिवरिये को लावा उरे हुआ बरुक दाए दातनी है अरे बते हम बाका ना किम बारो कसान हमसे घुरा भो नदरा आता मल्ला यानी तुन अब तो तोल आवा होन दम साते बेत तुनाती दाय हिनन देतेन दाय बनवरिय तून हिनन अर्री वोन एरावे नं कसे अर्री उ तुनाती दाय एम बलि नेत उ तोन दे दाय वेरना बतो तोकन यानी हमे भले कास किस मास हुना बस मास हुना अरे हमी था आति बाद ईना अरे बतियो दसाइ ते देने न बाद ईना बतो बाका न के थाय हमसे लतेने हदुब दातेने घुरा भदरतेने बतु उन्ने थोक न तुम गर्रे तो नाती दाय हमो ऐसा हुआ तो न तु दाई
ಉಮಿಯಾವು ಅರ್ರಿ ಓಕ್ನ ಹೆನೆನ್ ತುದೈನೆಯದೆಂಬತು ಕಸ್ತು ತುನ್ ತುಂದೇ ತು ತೇಂದೆ ದಾಯೆ ಬೇದನ ವರರೆ ವನೆಯತ್ ಮಲ್ಲಾ ಕಸ್ಸೋಹು ಓದೋರ್ ಉನ್ನೆ ಬತು ದೋಕ್ಷಾನತ್ತೆ ಕಥಿಯೆ ವದೋಕ್ತಿಷ್ಠನಿ ಕಸ್ಸೆಯೋ ಓದೋರ್ ಬತು ತಿಂವಿನೈ ಆನ್ ಎಗ್ರಿಮಂತಿಯೋ ಬೇನ್ ಓದೋರ್ ಎಗಿರ್ಮಾಯನ್ ತೂಕನ ವೇ ಥಾತಿ ಊಧೈ ದಾಯನ್ ಬೆತ್ತುನಾತಿ ದಾಯ್ ಬೇನ್ ಓದೋರ್ ತಿಂ ತರೀಮೆ ತೋನಾತು ಊಧೈ ಸೂರ್ ಉನ್ನೆ ತ್ವಗರಂದ ಇಹಿನ ಅಕೋ ಗಾಲ್ ಅವೋ ಗಾಲು ಉಕ್ನ ಒತ್ತೊಂದೆ ಓದೋರ್ ಏಯ್ಯ ಉಹಿ ಈಸ್ತ ಎನೆ ರಗದಾಯ್ ಹುಯಿ ಅರೆ ತುಜನ್ನ ಬತಿಯೋ ರಗದಾಯ್ ಹುಯಿ ತೆಹ ಎದ್ನೇನ ಹಂತೆಹೆ ಅರೆ ತೂಕನ ತೂನ ಯಾನೆ ಉಕ್ನೌಕ್ಕನ ತಿಂದಿಯೇಕ ಉಂಬರುಕ್ ಗಾತಿಯಲ್ಲ ಶಿಬ್ಬಾಪ್ತಿಕ್ತಿಯೇಕ್ ಉಂದೆ ತುಕ್ ಹಮೀನ ಹದ್ರಾತಿಕ್ತಿಯೇಕ್ ತೋನ ತೇಕಾನಿಯ ಅರೆ ಉಂತಿತ್ ಅರ್ವ ನಿಸಿರಿಕಾವ ಮರ್ರಿ ಒಬ್ಬೇನ್ ಓದೋರ್ ತುತ್ತೋಂದೇವ ಉಂಬಾಬಾವ ಇಗುರ ಹೋ ನಂಗುರ ಇಕ್ತಿನೆ ಕಸ್ಸೆ ಬೇನ್ ಓದೋರ್ ತೇಕಾನಿಯ ದಾಯ್ ಉಂದ ಹೆನಿನ್ ತುದೈನಿಯಾದೆ ನಮೋಯ್ ಸನಾ ಗದಿ ಬುತ್ತಿಯೇಕ್ ಉಂಬರುಕ್ ಹುಸೋಕ್ ಬತಿಯೋ ಕೀ ಕಾರ್ಫ್ ಅತಾಯ ಅರ್ರಿ ಉತ್ತಿಂದಿಯ ತುಕ್ನ ತೆಹೇಕ್ ಶಲಿಕ್ ತಿ ಕತಿಯಕ್ ಗುದಾತ್ ತಿ ಕತಿಯಕ್ ದಾಹ ಅತ್ನಿ ಆಯ ದೀಮ ಬತೋ ಮಿಡಿಟ್ ತಿ ಸೀಸೋದಿಯ ದೀಮ ಬತೋ ಅಫರಸ್ತಿನಿ ತೋನ ಸಕ್ತಿಯ ತೂನ ಬರೋಕ್ ಅರ್ರಿವೋ ಬತೋ ಅಫರಸ್ತಿನಿ ತೋನವ ಬತೋ ದಾಯ್ ದನ್ನಿ ತೋನವ ಅರೆ ಮಲ್ಲ ಲತ್ನಿಯೇಕ್ ಉನು ಗುರುಮಾಯ್ ಕೀ ತಿಂಗದಿಯ ತೋನ ಉ ಮುಸ್ತಶ್ವ ಕತಿಯಕ್ ತಿ ಸ್ತೋಬಿ ಆಯ ದಿಕ್ತೋರ್ ಕತಿಯಕ್ ತಿ ಸ್ತೋಬಿ ಆಯ ನಿಫ ಕತಿಯಕ್ ದೈ ಡಾವೇತಿತ್ ನಿಫ ದಾಹ ಸರ್ತಿತ್ ಬತಿಯೋ ದಾಹ ಅತ್ನಿ ಆಯ ಬತೋ ದಾಯಬ್ ದನ್ಯ ದೀಮ ಬತೋ ದಾಯಬ್ ದನ್ಯಕ್ ಮಲ್ಲಲ್ಹೈತ್ ವರುಕ್ ತಿಂವಿನೈ ಆನ್ ಅರ್ಹ ಅತ್ನಿಯೋಬಿ ಅರಕ್ ಪರೋಖನ್ ದಾಯಬ್ ವರಿನು ಒತ್ತು ನಾತಿ ದಾಯ್ ಹೆನೆನ್ ತುತ್ತೋಂದಿ ದಾಯಬ್ ವೇರ್ನ ತು ದೈನಿಯದೆ ಹಿಂದೇತಿ ದಾಯ್ ವರ ಉಂಬರು ಕಸ್ಸೋ ಕಸ್ಸೇನ್ ಅರ್ರಿವೋನ್ ಆ ಮಲ್ಲಹನ್ ಬತು ಹೋನ್ ಹದರತ್ತಿ ಕತಿಯೇನಾತು ಅರೆ ಬತೋ ದಾಯಬ್ ತಿವರಿಯೇಕ ಉಂಬರು ಕಿತ್ ಅಂಗ್ವರ್ಹಾಯ ಹದುಬ್ ಕದಾತಾಯ ಅರೆ ಎನ್ ತಿಲ್ಹನೈ ತಮಕ್ತ್ ಕ ಎ ಆಣೋಕ್ ಬತಿಯೋ ಉಧಾರ ಮಲ್ಲ ಅರೆ ಹೃತ್ನಿಯಬ್ ಕ ಬತೋ ಅನಾದೆ ತವನ ನಿಬ್ಧಾರಿ ತಿಂದೆ ಉಧಾರ ಉತ್ತುಂದೇತ್ ಕಂತಿಮ್ ಕಾವೋಕ್ ನಾನಾತಿ ಕಂತಿಮ್ ತಿಂದೇಕ ಉನ್ ಉಧಾರ ದೇತುಕ್ ತಿಂದೀರೋ ಉಂಬರೋ ಉಂಬರೋ ಜುವಾಸ ಉಗ್ನಿಸೋ ತಿಂದೀರೋ ಕಕೋ ಬೇತ್ ತುನಾತಿ ದಾಯ್ ಬರುಕ್ ಬೇನ್ ಓದೋರ್ ದಾಯಬ್ ಉಗುನ್ ಒಕ್ಕೊಯ್ ಈತಿತ್ ಯಾ ಮಾಶಾಲ್ಲಾಹ್ ಈತಿತ್ ದಾಯಬ್ ತಿಸ್ನೇ ಕಿರೆ ತೋನಾತು ದೀಮ ಬೇತಿ ಧರಿ ತಿಂದೇ ತೋನಾತು ಊಮ ಮೀಯೋ ದೈ ಏತಿ ದೇತಾಯ್ ನಾಥ ಆತಿಪ್ತಿಹೈ ನಾಥ ಆತಿಪ್ತಿಹೈ ನಾನ್ ಹರ್ರಿ ಉಯಿ ನಾನ್ ತಿಂಶನಿ ತಿಂದಿ ಆಯ ಫೇರಾತಿ ದೇತ್ನಿಯೋ ತೋನ ಬತುಕ್ ದ್ಯಾತು ಬತು ದ್ಯಾತುಕ್ ಕತಿಯ ದಾಹ ಅತ್ನಿ ಆಯ ಹಮೋಯ್ ಸೇಚಿತ್ ಉಹಿ ತೇಸ್ತಿ ಐತ್ ಆ ದೇತಾಯ್ ಧರಿ ತಿಂದಿ ಆಯ ದಾಯ್ ದಿ ತಿಂದಿಯ ಉಂಬತು ಕಸ್ತು ತೂನ ತು ಅರ್ರಿ ತೊಕ್ತು ಆನ್ ಅರೆ ತಾಂದೆ ತಾಕನ ಆನ್ ತೇಮಗಿಯೇ ಕಂಬತು ಅವರೇ ಕಸ್ತು ನಾಥ್ ಕ ಅಂಕಿ ಶಿವೋ ಬಕು ಅರೆ ಬತು ಹಾ ಹಮ್ಮಿಯುಕ್ ಹಮಿ ಥಾತಿ ವೈ ದಾತ್ನಿಯುಕ್ ಬರುಕ್ ದಾ ಅಸ್ಮೃತಿಯ ತೋನವ ದೈವದ ಶಿಗಯ ತೋನವ ಆನ್ ಇದಾಯ್ ತಿಂದಿಯ ತೋನವ ಅರೆ ಯಕಿ ದೀತಿ ಮೀನನ್ ಇದಾಯ್ ಭೈ ತೇವಿ ಆಯ ಬತು ಅಫ್ರಸನಿ ತಿಂದಿಯ ತೋನ ತಿವಾರಿ ಆಯ ಇಭಲ್ ಇದಾಯ್ ತಿಸ್ಮೇ ಸಿವಾಯ ಬತು ಕಸ್ತು ಹೆನಿನ್ ತು ದೈನಿ ಸರಿವೆ ತುಕ್ನ ದಾಯ್ ಬದಾಯಿನ್ ದಾಯಿ ಥಯಾತಿ ಬದಾಯಿನ್ ಮಿಯಾದಿ ಏಂ ಬಲಿ ವಿನಯ ದೋಕ್ನ ತಿತ್ತೆಂದೆ ದಾಯ್ ಉಯಿರ್ನ ದೇತ ಬಾಕಾಯ್ ಬತೋ ಬಾಕಾಯ್ ನ ಕಿಥಾಯ್ ಬತೀಸುಕ ಅಲಿಯ ಕಾಣ ಕಿಂಬರು ಬತೀಸುಕ ದಾಯ್ ಕಾಣ ಕಿಂಬರು ಬತೀಸುಕ ಶಿವು ಕಾಣ ಹೆನಿನ್ ದಾಯ್ ಹಾಯ್ ಹೃತಿ ಹೃತಿ ತುನ್ ಬತೋ ಬಾಕಾಯ್ ಕರೆನಾ ಏನೇ ನಿಸ್ಥಿರ ಹೋಕ್ನನೆ.